नमस्कार, मी आभा। ॲडलेड मराठी मंडळ प्रस्तुत ॲडलेड वाणीच्या आजच्या भागात आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत। आपण नुकत्याच कालच साजऱ्या केलेल्या म्हणजे व्रतस्थ राहून म्हणा किंवा तुप्पट खाशी करून म्हणा, पण साजऱ्या केलेल्या आषाढी एकादशीच्या आपणा सगळ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा। आजचा आपला विषय आहे लोकमानसातील विठू माऊली। ह्याबद्दल काही गप्पा, काही मजेच्या आणि काही मनोवेधक गोष्टी मी आपल्याला सांगू इच्छिते। सर्वात आधी हे सांगावं असं वाटतं की इथे अभ्यास, अनुभव आणि व्यासंग सगळ्याच बाबतीत माझ्यापेक्षा कितीतरी ज्येष्ठ असलेल्या व्यक्ती आपल्या श्रोतृवर्गात आहेत। विठू माऊलींबद्दल मी बोलणं हा लहान तोंडी मोठा घासच आहे बरं का माझ्यासाठी, पण मला तुम्ही आणि विठू माऊली सांभाळून घ्यालच असा दृढ विश्वास माझ्या मनात आहे। मी हे सुद्धा नम्रपणे नमूद करू इच्छिते की आजचं माझं बोलणं हे शब्द हे चांद्रबळ आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी थोडा अभ्यास केला, थोडं वाचलं। डॉक्टर तारा भवाळकर आणि राची ढेरे या ऋषितुल्य व्यक्तिमत्वांच्या मुलाखती ऐकल्या। आज मी या कार्यक्रमात काही चमकदार शब्द, वाक्य किंवा काही अर्थगर्भ विचार मांडले तर या साऱ्या गोष्टी माझ्या अभ्यासातून मी उसण्या घेतलेल्या आहेत हे समजा। असं म्हटलंय की अध्यात्माची वाट ही अंतरवाट असते। हा स्वतःशी संवाद साधत, स्वतःचे विचार आणि मूल्य तपासत केलेला स्वतःसाठीचा आणि स्वतःबरोबरचा प्रवास। मात्र धार्मिक ग्रंथांचा किंवा धर्माचा अभ्यास हा बहिर्मुख असतो। हा अभ्यास म्हणजे लोकांच्या किंवा समाजाच्या देवाबद्दलच्या धारणांचा अभ्यास। वेगवेगळ्या काळात म्हणजे अगदी इतिहासपूर्व महाभारताच्या काळापासून ते आजपर्यंत ह्या धारणा कशा बदलत गेल्या, कुठल्या प्रथा समजुती टिकल्या, कुठल्या निर्माण झाल्या, कुठल्या नामशेष झाल्या आणि कुठल्या संतांनी समाजसुधारकांनी मोडगळीस काढल्या याचा अभ्यास। या अभ्यासात आपल्याला खचितच असं दिसतं की महाराष्ट्रात अनेक संप्रदाय उगम पावले, नांदले आणि क्षीणही झाले, परंतु विठ्ठल भक्तीची धारा महाराष्ट्राची भावभूमी भिजवत चाललेली आहे। इतकंच काय, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र आणि सौराष्ट्रातही श्री विठ्ठल भक्ती बहरत राहिलेली आहे। बौद्ध आणि जैन हे धार्मिक संप्रदाय हिंदू धर्माचाच काही बाबतीत भाग असल्यासारखे तर काही बाबतीत पूर्णपणे निराळे। श्री विठ्ठल हे जैन आणि बौद्ध दोन्ही प्रणालींना जवळचे वाटतात। काही जुन्या ओव्यात, भजनात त्यांना विठाईप्रमाणेच बुधाई असंही संबोधलेलं आहे। शैव आणि वैष्णव यातलं वैर तर जगजाहीर। श्री विठ्ठलाच्या ठाई मात्र शैव, वैष्णव, जैन आणि बौद्ध या साऱ्या समाजधारांचा मनोहर संगम झालेला दिसतो। शिरोभागी शिवलिंग आणि पांडुरंग म्हणजे पांढरा रंग असलेले हे शिवास शोभेचे नाव एकीकडे, तर श्री विठ्ठल हे विष्णुरूप असल्याची ग्वाही देणाऱ्या असंख्य कथा आणि रूपकं दुसरीकडे। असे हे अभिजनांचे श्री विठ्ठल लोकसंस्कृतीत मात्र विठोबा, विठू माऊली, विठाई होऊन येतात। भारतीय मिथक कथांमध्ये देव म्हणजे आपला पालनकर्ता, वडील, सखा इतकंच नव्हे तर प्रियकरही असू शकतो, मात्र आई आणि बाळाचं नातं सगळ्यात जवळचं, सगळ्यात गहिरं। देवाशी आणि इतर देवभक्तांशी सुद्धा माऊलीचं नातं जसं वारकरी जोडतात तसं फारसं इतरत्र दिसत नाही। विठ्ठलाला आई म्हणणाऱ्या अगणित ओव्या, अभंग, पदकं आपल्याला सापडतात। वानगी खातर इथे काही सांगते। पक्षी जाय दिगंतरा बालकांशी आणे चारा, पक्षी जाय दिगंतरा बालकांशी आणे चारा, घार हिंडते आकाशी झाप घाली पिलापाशी, माता गुंतली कामाशी चित्त तिचे बाळापाशी, तैसी आभासी विठ्ठल माये जनी वेळोवेळी पाहे। विठाई, विठू माऊली, माझी आई हिचं माझ्याकडे लक्ष आहे, ती माझ्याकडे बघते आहे ही भावना। आता हीच भावना एक साधी कष्टकरी बाई बघा आपल्या भाषेत किती साधेपणाने मांडते। बायकांना अडचणी भारी, पुरुषांसारखं मनात आलं की उठले, निघाले पंढरीला असं नाही ना करता येत। मुलं बाळं, नातवंड, येणारे जाणारे, पै पाहुणे ह्या साऱ्यांचं करून मग आपल्या मनातल्या इच्छांकडे बघायचं, हे तर शतकानुशतकांचे संसार। मग ही ओव्या गाणारी बाई काय म्हणते बघा ना, आषाढीला नाही गेले कार्तिकीला जाईन। नाही जमलं हो आषाढीला, देवपंढरीचा इठू विटेवर पाहिन। पण या साऱ्या प्रवासाची, अनुभवाची एक्साइटमेंट इतकी की ती पुढे म्हणते, पंढरीला जायाचं झोप नाही रातसारं, पंढरीला जायाचं झोप नाही रातसारं
इठ्ठल रखुमाई उभे उशाशी रातभर. ही साधी मोळी माणसं भाषा कशी गोड करतात बघा ना. शब्दांचे कोपरे हळूच घासून सौम्य करतात. मग स्टेशनचं ठेसन होतं श्री विठ्ठलांचे इठ्ठल आणि रुक्मिणीची रखुमाई. लोकपरंपरेतल्या स्त्रिया फक्त इठोबाशीच नाही तर त्याच्याशी निगडीत सगळ्याच गोष्टींशी आपलं नातं जोडतात. एका ओवीत त्या म्हणतात, पंढरीला जाऊ जाऊ जाऊ वाट, पंढरीला जाऊ जाऊ जाऊ वाट, चंद्रभागेला भेटावं पुंडलिकाला लुटावं. इथे चंद्रभागा म्हणजे जणू बहीण आणि पुंडलिक म्हणजे भाऊ असं अभिप्रेत आहे. माहेरी जावं, आईकडून गोडाधोडाचं आयतं जेवण मिळावं, उतार वयातल्या वडिलांनी मायेच्या चिंब नजरेनं आपल्याकडे बघावं फक्त. पण जर करता भाऊ असेल तर त्याच्याकडून हक्कानं साडीचोळी घ्यावी. ह्या अर्थानं इथे पुंडलिकाला लुटावं असं म्हटलेलं आहे.

नमस्कार मित्रांनो, आजच्या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रसाद शिंदे यांचं संगीत आणि अवधूत गांधी आळंदीकर यांच्या आवाजात आपण आत्ता ऐकलं निलेश कटके यांनी लिहिलेलं सुंदर भक्तिगीत. मित्र हो, ह्या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग करताना आत्ताच मला बातमी आलेली आहे की सौभाग्यवती रुपल प्रधान या ॲडलेड मराठी मंडळाच्या नवीन अध्यक्ष झालेल्या आहेत आणि डॉक्टर दीपाली प्रधान या उपाध्यक्ष झालेल्या आहेत. मावळत्या अध्यक्ष कालिंदी मावशी चिरमुले यांना आपल्या सगळ्यांकडून मनापासून धन्यवाद मंडळाची धुरा इतकी वर्ष सांभाळल्याबद्दल. आणि नवीन कमिटी मेंबर्सना, नवीन अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना मनापासून पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मित्र हो, आज आपण गप्पा मारत आहोत लोकमानसातील विठू माऊली या विषयावर. तर ह्या साध्या भोळ्या स्त्रिया विठोबाच्या विटेशीही नातं जोडायला बघतात. एका पारंपरिक ओवीत म्हटलंय, तुझा माझा भाऊपणा. भाऊपणा म्हणजे मैत्री. तुझा माझा भाऊपणा अगं कुंभाराच्या इट, पंढरीचा इठुराया तुला गवसला कुठं. बघा मंडळी, वर्षातून एकदा पंढरीला जायचं तर मला इतकी तयारी करावी लागते, इतकी यातायात करून मग मला दर्शन मिळतं. पण ह्या विटेनं कुठे आणि कसं इतकं पुण्य केलं की विठू माऊलीचे पाय कायमचे तिला लाभले, हा प्रश्न पडलाय ह्या ओव्या गाणाऱ्या स्त्रीला. अशाच एका ओवीत बहिणाबाई चौधरी गावातल्या वीट कारखानदाराला सांगतात की बाबा रे, तू पंढरीला गेलंच पाहिजेस, कारण अरे सर्व्या जगामध्ये तुने कधी ना देखली, अरे सर्व्या जगामध्ये तुने कधी ना देखली अशी देख एक इट विठ्ठलाच्या पायाखाली. भट्टीतल्या इटांवरी तुझ्या संसाराचा रंग, तठी एका इटेवरी देख उभा पांडुरंग. आता तरी माय बापा जाय एकदा पंढरपुरा, मुखी पांडुरंग हरी कर नामाचा गजरा. मित्र हो, आता पंढरीला निघण्याची तयारी करतो आहोत तर काय काय न्यायचं? सत्यभामेला दोरवा. दोरवा म्हणजे भारीतलं लुगडं बरं का. रुक्मिणी आणि सत्यभामा यांच्यातली सत्यभामा अधिक सुंदर, रुक्मिणीबाई आपली साधी बोळी. तेव्हा सत्यभामेला दोरवा, रखुमाईला साडी चोळी, तुळसाबाईला थंड पाण्याची गोळी. तुळशीला विसरून कसं चालेल, तिला थंड पाण्याची गोळी. पण मग श्री विठ्ठलांना काय न्यायचं, ते तर खरे यजमान, मुख्य यजमान. माझ्या विठ्ठलाला काही नाही लागायत, काही लागत नाही हो विशेष. माझ्या विठ्ठलाला काही नाही लागायत, त्याले माळबुक्याची आगाईत. आगाईत म्हणजे अगत्य. त्याले माळबुक्याची आगाईत. तर ज्याला माळबुक्याचं अगत्य आहे असा हा कष्टकऱ्यांचा देव. गावकुसा बाहेरच्या लोकांपासून ते उच्चवर्णीयांपर्यंत सगळे त्याचे भक्त. त्याच्या दरबारात जातीभेद नाही, प्रांत किंवा भाषेचा भेद नाही, स्त्री पुरुष भेदही नाही. तिथे फक्त मायेची आणि अनुरागाची आर्द्रता आहे अशी ती पंढरी. बहिणाबाई म्हणतात, सोन्या रुपयाने नटला दक्षिणेचा बालाजी. सोन्या रुपयाने नटला दक्षिणेचा बालाजी, शेतकऱ्याचा इठोबा पाना फुलाने बिराजी. ज्याचं वर्णनच कांबळ खांदी हातात काठी डोईवरी मुंडासे असं केलं आहे असा हा साध्या माणसांचा पालन करता. ज्ञानेश्वर माऊलींपासून ते कान्होपात्रासारख्या कलावंत्रिणीलाही आपल्या मायेची पाखर देणारा हा सावळा. त्याच्याबद्दल म्हटलंय, पंढरी जायाला नाही लागत एक्का दुक्का. पंढरी जायाला नाही लागत एक्का दुक्का, माझ्या इठ्ठलाला पुरे पैशाचा माळबुक्का. बरं, विठोबाची भक्ती करायची तर प्रपंच सोडायची गरज नाही, उपास तपासाची गरज नाही, अहो वारीचीही सक्ती नाही. रोजचे आयुष्य जगता जगता करायचीही भक्ती आहे. नव्हे, रोजचे आयुष्यच भक्तिरंगात रंगवायची रीत आहे वारकरी संप्रदायात. एक भक्त याबद्दल म्हणतात, नलगे सायास जावे वनांतरा, न लगे सायास जावे वनांतरा, सुखे येते घरा नारायणा. देवच आपल्या भक्तांसाठी आपल्या घरी येईल. अट एकच असते फक्त, जे काही कराल ते मनापासून. नामस्मरण करावे, एकादशीचा उपवास जर करणार असाल तर तो मनाला भिडला पाहिजे. तुकाराम महाराज आपल्या नेहमीच्या स्पष्ट व्यक्तपणाने एके ठिकाणी म्हणतात, व्रत एकादशी ही देहापाशी. म्हणजे कसं वागू नका हे सांगतात बरं का तुकाराम महाराज आपल्याला. व्रत एकादशी ही देहापाशी, नित्य मनापाशी दिवाळीचं. देहानी एकादशीचा उपवास करून मनात मात्र दिवाळीच्या फराळाची आस धरली तर ते काही खरं नाही.

मित्र हो, विठ्ठल भक्तीचं वर्णन हे अभिजनांनी जीवन सन्मुख रसिकता असं केलं आहे. अ सेलिब्रेशन ऑफ लाईफ असं आजच्या भाषेत ज्याला म्हणता येईल अशी ही जीवनशैली, छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेण्याची प्रणाली. तर साध्या मुळ्या लोकसंस्कृतीने आपल्या आयुष्यात अनुभवायला येणाऱ्या साऱ्या भावना, सारे अनुभव जणू या विठ्ठलाला आरोपित केले आहेत. सारी नाती, संवेदना, विचारप्रवाह विठू माऊलीच्या ठाई एकवटलेल्या दिसतात. मोठ्या गमतीदार आणि मनोवेधक कथा, मिथकं यातून तयार होतात. काही गमतीशीर ओव्या मी तुम्हाला इथे सांगते. तर एका ओवीत एक साधी बोळी स्त्री म्हणते, गोरी रुख मिण काया सावयाला दिदी, मोत्या पोवळ्याची बाई जडा जडव केली. गोरी रुख मिण बाई काया सावयाला दिली, चंद्रहाराची बोली केली वर मोहन माळ दिली. व्यवहार चतुर लोकसंस्कृती म्हणते की इतकी सुंदर साजिरी साजिवंत रुक्मिणी कशी बाई या काळ्या सावळ्याला दिली. तर म्हणजे आपण जसं आपल्या आजूबाजूला बघतो त्याप्रमाणे नक्कीच काहीतरी निगोसिएशन झालेलं असणार इथे असं लोकसंस्कृतीला वाटतंय. दुसऱ्या एका ओवीत म्हटलंय, रुखमिणी धुण धुती इठ्ठलवरी बस, रुखमिणी धुण धुती इठ्ठलवरी बस, दोघांच्या का पिरतीचं ग येई चंद्रभागेला हस. आज आपण विचार केला तर वाटेल की आत्ताच तर आपण म्हणालो की रुक्मिणीकडे इतके दागदागिने आहेत, तर मग ही मोठ्या घरची कारभारीण स्वतः कशाला धुणं धुवेल. लोकपरंपरेत मात्र रुक्मिणी धुणं धुतीये, रंगमहालाच्या भिंती सारवतीये, अंगण झाडतीये असे उल्लेख वरचेवर येतात. दुसरं म्हणजे आपला आत्ताचा काळ जाऊ दे, म्हणजे नवऱ्याने 50% बरोबरीने घरी काम करणं वगैरे वगैरे ते सोडा, पण अगदी 25-30 वर्षांपूर्वीचा समाज बघितला तर पत्नी काम करत असताना तिच्या पतीने तिथे जरा थपकावं, प्रेमाच्या जार गुजगोष्टी कराव्यात हा सांसारिक प्रेमाचा उच्चबिंदू असायचा. लोकपरंपरेने रुक्मिणीच्या संसाराची अशीच गोड कल्पना केलेली आहे. पण रुक्मिणीचं हे सर्वस्व फक्त तिचं कुठे आहे? रुक्मिणीचा प्राणसखा तर जगन्मित्र लोकनाथ, जिथे गरज पडेल, जिथे दुःख दिसेल तिथे धावणारा, रुक्मिणीच्या प्रेमात वाटेकरी अनेक. तर असा हा पांडुरंग म्हणतो, देग रुखमिणी धोतईर, देग जरा धोतर, दिंडी आली ज्ञानोबाची मी जातो सामोईर. आपले विठोबा ह्या ना त्या कारणाने सदा बाहेरच, रखुमाईच्या वाटेला येईनासेच झालेले. पण कुठल्याही विवाहित स्त्रीने नवऱ्याचे मित्र सहन केले तरी नवऱ्याच्या मैत्रिणींबाबत टॉलरन्स दाखवणं हे कठीणच असतं. जनाबाई ही विठोबाची परमभक्त आणि म्हणूनच विशेष लाडकी. म्हटलंच आहे, पांडुरंग नाही त्या मंदिरी दळण दळी जनाबाईच्या घरी, जनाबाई गीत गाई गीत पांडुरंग देतो साथ. जनाबाई होती अनाथ, अवघ्या पंढरीत तिला कोणी नाही. तेव्हा म्हणतात, एके दिवशी न्हावयास पाणी न्हवते विसणास. बिचाऱ्या आपल्या जनाबाईला आई, वहिनी, मोठी बहीण, आजी असं कोणी नाही, कोण मदत करणार? मग देव धावोनिया आले शीतळ उदक घे घे भोले, अपुल्या हाते विसणी घाली जनीच्या डोई पाणी. देवानी स्वतः आंघोळ घातली जनाबाईंना. दुसऱ्या एका ओवीत म्हटलंय, तुळशीचे बनी जनी उकलत वेणी, हाती घेऊन या लोणी डोई चोळे चक्र पाणी. अशी ही आपली जनाबाई आणि अशी धन्य तिची भक्ती की विठू माऊली स्वतः तिच्या डोक्याला तेल लावून देत आहेत. एका लोकगीतात कल्पना केली आहे की विठोबाला घरी छान छान खायला केलं तरी तो आठवणींनी जनीसाठी एक घास राखून ठेवायचा. देव जेवत यात पोळी वाढते रुखमिणी, पोळी म्हणजे पुरणपोळी बरं का. इकडे कुठल्याही सामान्य गृहिणीप्रमाणे रुक्मिणीलाही वाटलं असावं की चांगलं चुंगलं खायला केलं, खायला घातलं तर नवरा राजी राहील, संसारात गोडी गुलाबी राहील. झालं मात्र उलटच, देव जेवायाला बसले पोळी वाढे रुखमिणी, देव पोळी ठेवती काढूनी नेती जनीला वाढूनी. तर दुसऱ्या एका गाण्यात म्हटलंय, रुखमिण कालवती निर्षा दुधामध्ये केळं, केवढं मोठं पकवान. रुखमिण कालवती निर्षा दुधामध्ये केळं, अहो इठ्ठलाला आवडतं जनीचं ताकशीळ. आता करावं काय या विठोबाला? रुक्मिणीने मग सरळच विचारून टाकलं, कन्फ्रंटच केलं म्हणा ना. विठ्ठल बाहेर जायला निघाले, रखुमाई समोर आडवी आली आणि दोन्ही हात आडवे करून म्हणते कशी, कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन हात, कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन हात, खरं सांगा इठ्ठला जनी संगे काय नातं. पण विठ्ठल काही ऐकेना, जनीला भेटणं आणि मदत करणं काही सोडेना. मग संसारी स्त्री काय करते, तिच्या हाती एक शेवटचं हत्यार असतं, ते ती उपसते. कुठलं बरं ते हत्यार? बरोबर, असहकार. तर असा असहकार
रुक्मिणीने पुकारलेला लोकगीतात दिसतो. इठ्ठल म्हणे रुक्मिणीला आंघोळीला टाकं पाणी. इठ्ठल म्हणे रुक्मिणीला आंघोळीला टाकं पाणी. मग रुक्मिण म्हणते कशी, मी नाही टाकत पाणी, जनी तुमची पट्ट राणी. विठ्ठल म्हणे रुक्मिणीला जेव्हा याला वाढ ताट. मी नाही वाढणार ताट, जनी तुमच्या हृदयात. विठ्ठल म्हणे रुक्मिणीला पानाचा काढ विडा. मी नाही काढणार विडा, तुम्ही जनीचा नाद सोडा. विठ्ठोबाला मग कुठेतरी वाटलं असावं की मस्करी खूप झाली. आपलं जे जनाबाई बरोबरचं एक उदात्त नातं आहे, स्त्री पुरुषा जेंडरच्या पलीकडे जाणारं, माऊली आणि भक्ताचं जे नातं आहे, ते सांसारिक स्त्रीला रुक्मिणीसारख्या समजणं कठीण आहे. मग विठू माऊली रुक्माईला समजावून सांगतात. विठ्ठल म्हणे रुक्मिणीला नको लावू असे पाप. विठ्ठल म्हणे रुक्मिणीला नको लावू असे पाप, जनी आहे अपुली लेख, आपण तिचे मायबाप. रखुमाईची तेवढ्यापुरती समजूत पटली असणार, पण देवाचे भक्त असंख्य. जनी झाली, तुळस झाली, राधा झाली, रुक्मिणी तरी किती सोशिकता दाखवणार. तेव्हा रुसली रुखमिण, रुसली रुखमिण जशी आगीनं तापली, रुसली रुखमिण जशी आगीनं तापली, विठुरायाच्या संगतीनं अहो राधिका पाहिली. रुसली रुखमिण देवा शेजारी बसना, अबीर बुक्क्याचा तिला सुवास सोसना. तर रुक्मिण रुसून पंढरीच्या महालातून निघून गेली. आता रुसणे हा काय गोड शब्द आहे नाही का? कोणी संतापत, कोणाला कोप होतो, कोणाच्या अंगाचा तिळपापड होतो, पण आपली रुक्मिण इथे जरा रुसून बसली आहे. माणूस रुसतो कुठे? तर आपल्याच माणसांपाशी, नाही का? जिथे प्रेमाबरोबरच थोडंसा अपेक्षाभंगाचं दुःख असतं, तिथे माणूस रुसतो. आणि दुसरं म्हणजे जेव्हा माणसाला खात्री असते की मी आता रुसले की कोणीतरी समजूत काढायला येणार आहे बरं का, तेव्हाच माणसं रुसतात. तर रुसली रुखमिण साऱ्या पंढरीत नाही, देव इठ्ठल बोले हिच्या रागाला करू काही. पण मग विठोबाच तो रुसली रुखमिण देव करी लाडी कोडी. रुसली रुखमिण देव करी लाडी कोडी, इठ्ठल इठ्ठल बाई मोठा बहुरंग्या गडी. पण पुन्हा देवाला सगळी जशी सगळ्या भक्तांची काळजी, तशी रुक्मिणीचीही काळजीच की. ह्याच ओव्यात पुढे म्हटलंय, गोपाळपुरा जाया रुक्मिणीला झालं ऊन, देवा इठ्ठलाने बघा लाविलं चिंच बन. म्हणजे बायको रागवून सोडून निघाली आहे तर काय करावं विठुरायाने? तिला ऊन लागू नये म्हणून माऊली चिंच बन लावून सावली तयार करतात अशी कल्पना.

तर मित्र हो, असा सर्व स्त्री पुरुष वारकऱ्यांचा जीवाभावाचा मित्र सखा म्हणजे विठोबा। खऱ्या आयुष्यात आपलं म्हणणं ऐकून घेणारं कोणी नाही, सगळीकडे नुसता रखरखाट। अशा वेळी मिळणारा प्राणविसावा म्हणजे विठोबा। इथून पुढे सगळं बरं होणार, माझा आकाशातला मायबाप माझी काळजी घेणार, अशी दुर्दम्य जीवनेच्छा म्हणजे विठोबा। मानवी संस्कृतीचे धागे, पिढ्यानपिढ्या चालत आलेली भक्ती आणि श्रद्धा ही मोठी चिवट असते। आज अगत्यानं, भक्तीनं आणि आपुलकीनं हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांचे अनेक अनेक आभार। कार्यक्रमाच्या शेवटी पुलंनी लिहिलेलं आणि त्यांनीच संगीत दिलेलं एक अप्रतिम भक्तिगीत तुम्हाला ऐकवण्याचा मोह मला होतोय। आणि ॲडलेडमधलीच कलाकार जी सगळ्यांना माहिती आहे, त्या आपल्या माझ्या मैत्रिणीनं सायली वैद्यनं हे गाणं म्हटलंय। इथे मी आपली रजा घेऊ इच्छिते। शुभरात्री।